0: Celle-là. En bas, je suis dans le dedans. Aka professor siang aka kong kai kek jet mang maka boglen. Dia kong awen ti ade sa usang mujawe cha mobile la tong geong te message sa pale. Tain tong professor siang aka chi email gal yang message dagli. Ti message usang gusna. Maka kolong gusna ka shi bo song ang mang. Maka kami iska la cha computer la ba gelong computer ke jarik da ke la sha sha me message ke li message usang ka lang ke che. Te kon te mang li. Ta ka email ID dai je. दुसरा ईमेल कर तसे असतं असताना आम्ही घालेन ओ आता ईमेल आय डी कशी करते मग गोतं ते दाला आता बघ्यां गोत असा कारण टेक्नॉलॉजी वाढली आपलं तंत्रज्ञान पण ते दाला मग गोतं घातलंय तसे असतं असताना आऊ साईबागात गेलो पहिले बघू काय साईबागात गेलो ईमेल आय डी करच्या आणि आम्ही ईमेल आय डी केलीत तर प्रोफेसर सियांग गावात ईमेल करच्या तसे जाऊन इथल्या वर्षांत आम्ही ईमेल गेल्या की तो प्रोफेसर रिप्लाय मग देतलो आन्सर देतलो रिजेक्ट केले म्हणजे मला मळंक साध्य ना मग त्याचे केदाळे तेरा वर्ष हा तक राखला केदाळे रिजेक्ट झालो रिजेक्ट झालो म्हणजे एम एस सीच्या फायनल एक्झामच्या फायनल एक्झामच्या फोर्थ सेमिस्टर लास्ट एक्झामच्या दिसा सगळ्यांक मला एक कॉल आयलो मला कॉल आयलो दोन पकी कॉल आयलो सगळ्या जाऊन एक पकी कॉल केल्यावर कट केल्यावर हा मागे कॉल कर दोन पकी आयला हवे कसले इम्पॉर्टंट असं बघा चिंतलं हवे देखून हा पकी कॉल केलो ते दाळा ते म्हणे भारतरत्न प्रोफेसर सियांग राव वॉन्ट्स टू मीट यू तसे तेरा वर्ष देखून 13 इयर्स आता राखून असले ते गडी मग त्या दिस मिळली आणि
1: कशी झालं
0: ऐकताना मका ऍक्च्युली खंगस लोकांत असं अंगे चिंतला इजिक गेले सोपांगे मग देखून तसे असताना ते मग पत्यंग झाले ना पण एक मग खुशी असा की हवे निरंतर प्रयत्न केला तेरा वर्षांत हवे तेरा ईमेल पण जरूर दागले आता का देखून केदाळे तांगे रिजेक्ट करून बघा ताका बिझी असं बघा कारण म्हणजे तो एम एक वर्ल्ड सायंटिस्ट ते गेलो सप्टेंबरच्या 8 तारखेर मुंते पेस्त आमका ते कोरल हब्बा आमका सांगा त्यांना हब्बा आमकाच आमका तसे असतं असताना त्या फेस्ता दिसा तर तांगे मका पहिले हवे म्हणे फेस्त हा हर एक वर्षा करता पण ये मका ऑपॉर्च्युनिटी आज मिळल्या हा वेता देखून हा मग आम्ही मुजी आवई आम्ही गेल्या मिळल्या आणि एक मला बहुत संतोष की म्हणजे तो केदाळाई 5 मिनिट का वय कोण ऐकी देणार पण ताने मुझे बसून एक 25 मिनिट का तो लिहिला देखो ते एक मुझ्या लाईफ आणा चिंता एक मोस्ट मेमोरेबल मोमेंट भागतरत्न प्रोफेसर सियांग रावाक म्हणायचे आणि आम्ही मस्त संगते डिस्कस केले संशोधन कशा करी येत मुखले देश कसे येऊनचे असतात संशोधन वगैरे टेक्निकली सायंटिफिक अंत डिस्कशन आम्ही केलंय
1: आता तुम्ही कुटुंबी विषय येतायची तुम्ही आवस बपसूल सहकार कसे
0: एक आवई बापाई एका मंगशा कशा म्हणजे एक अविभाज्य अंग आणि म्हणजे आवई बापाईन भरपूर सहकार मला पहिल्यांदा आणून दिला केदाळा आव सुख करताना तांगे मला ते दिला कित्याक मग सांगले सुमार कष्ट मला पहिले आयल्यात भलायकेच्या गदऱ्यान पण ताका पुरा एक खांबो जाऊन गावली बद रासरो जाऊन गावली म्हणजे आवई आणि म्हणजे बापाई तसे मग तसा तांचो प्रभाव मस्त असा
1: तुम्ही आवस बपसूल नाव कसं आलं कसं करून असा त्यांनी
0: म्हणजे आवई लवेंगा मार्केस मग एक माझं बापाई गिलबर्ग मार्केस तो गल्फांत बारेंगांत सुमार वर्षांत जाऊन असा आता इन तो बारेंग वावर करून असा पण म्हणजे आवई हाऊस वाईफ आणि म्हणजे आजी असा घरा देखून आम्ही इथली 4 जणं एका घरांत रावंग असा
1: बरे ग्लॅनिश जूड मार्टिस तुमची एक साहित्या वैराश्या आसक्ती आणि एक संशोधन करका म्हणाले एक आसक्ती या बुक्का विषयावर त्या येईल काण्या विषयावर आमगेला ऐकोप्यांक तुम्ही सांगला मुखार तुम्ही गेले अनेक लायकलाय काण्यो बरोच वरी जाऊ आणि साहित्य रचने जाऊ ऐकोप्या तर्फेनी तुमका धन्यवाद नमस्कार
0: नमस्कार थँक्यू
1: एदुळताय तुम्ही युव साहिती ग्लॅनिश जूड मार्टिस हंगेल संघाचा संवाद ऐकलीन ती संवाद चलायसून दिला सुमा आर मित्रा हंगाक आईचे युववाणी कार्यक्रम समाप्त जाता नमस्कार
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಈಗ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲಿಗೆ ಅಲ್ಕಾ ಯಾಜ್ಞಿಕ್ ಹಾಡಿರುವ ಸಾಜನ್ ಚಿತ್ರದ ಗೀತೆ ರಚನೆ ಸಮೀರ್ ಸಂಗೀತ ನದೀಮ್ ಶ್ರವಣ್